गावे को गुण वडियाईयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लय फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा दूर, कथना कथिना आवे तोट, कथ कत कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाय, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवाह, साचा साहेब साच नाहे